अर्थ महिषासुर, चंड, मुंड आणि शुंभ आ असुर दैत्योनो विनाश करवामा चतुर, ब्रह्मा, इंद्र, रुद्र तेमज मुनिजनोने मोहप माडणारा, एवा विलक्षण चरित्रवाळा, अनेक स्वरूप धारण करणारा, दरेक देवताना स्वरूपवाळा चंडी दुर्गा माताजी